आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी। राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल। नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम। आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत। लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे। वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते। या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले। साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। नवी दिल्लीत महाराष्ट्रातील

साखर कारखानदारी ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि ॲग्रिस्टॅ

प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्ष ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मंडळी नमस्कार. 100° 1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये मी आर जे वनश्री आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.

मित्रांनो, आत्ता ऐकलेल्या गाण्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. आज 28 मे 1883 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आज आपण मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये सावरकरांची जयंती साजरी करणार आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त म्हणजे सावरकर. सावरकरांविषयी जाणून घेऊया. सावरकरांचा जन्म नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर या गावी झाला होता. सावरकर कुटुंब हे मुळात कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आलं. गुहागरजवळ सावरवाडी म्हणून एक ठिकाण आहे आणि त्यावरूनच सावरकर हे आडनाव आलं असावं असा प्रत्यक्ष अंदाज सावरकरांनीच व्यक्त केलेला आहे. सावरकरांचे थोरले बंधू गणेश आणि सर्वात धाकटे बंधू नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचं शिक्षण भगूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे झाले. पुढे बॅरिस्टर ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थी जीवनाच्या आरंभापासूनच

सावरकरांचा वाचनाकडे अधिक ओढा होता. विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला असेल, रामायण महाभारत किंवा विविध बखरी असतील, इतिहास ग्रंथ असतील किंवा मोरोपंत वामन आदिकांचे काव्यग्रंथ असतील, इत्यादी सर्वच साहित्य त्यांच्या वाचनामध्ये होतं. संस्कृत साहित्याचा सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून आणि देशविदेशातील परिस्थितीचं तल्लख भान त्यांना येत गेलं आणि सावरकर हे वृत्तीने कवी होते याचा प्रत्यय तर आपण या कार्यक्रमामध्ये घेणारच आहोत. सावरकरांविषयी अधिक जाणून घेऊया, तत्पूर्वी ऐकूया त्यांचं एक गीत.

मित्रांनो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि आपण सावरकरांविषयी आज बोलतो आहोत. सावरकरांचं कार्य अनेक क्षेत्रातलं आहे, परंतु आपण स्वातंत्र्य चळवळीतल्या त्यांच्या कार्याने आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सावरकरांनी अभिनव भारतची स्थापना 1904 साली केली होती. नाशिक येथे मित्रमेळा नावाची गुप्त संघटना त्यांनी स्थापन केली आणि ज्याचं पुढे अभिनव भारत या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेमध्ये रूपांतर झालं होतं. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी अनेक तरुणांना संघटित केलं होतं. यासोबतच 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथसुद्धा त्यांनी सिद्ध केला. 1857 उठावाला ब्रिटनमध्ये बंड म्हटले जात असताना सावरकरांनी मात्र याला पहिला स्वातंत्र्य लढा असं संबोधलं. हे ब्रिटिशांनी या पुस्तकावर बंदी घातली, पण तरीही अनेक क्रांतिकारकांनी याला

पाठिंबा दिला आणि गुप्तपणे त्याचं वितरण सुरू केलं. लंडनमधील इंडिया हाऊस हे सुद्धा लंडनमध्ये असताना त्यांनी इंडिया हाऊस आणि फ्री इंडिया सोसायटीच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना संघटित केलं आणि त्यांनासुद्धा क्रांतीची प्रेरणा दिली. अंदमानचा तुरुंगवास तर आपल्या सर्वांना माहीत आहे. क्रांतिकारक कारवायांच्या आरोपाखाली जेव्हा त्यांना ब्रिटिशांनी 50 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तेव्हा सेल्युलर जेलमध्ये अमानुष छळ त्यांनी सहन केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला लढा मात्र त्यांनी कायमच सुरू ठेवला. सावरकरांचं अनेक क्षेत्रातलं योगदान आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेऊया, परंतु तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in. हर घर

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आर ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

मित्रांनो, आपण मनस्पर्शी कार्यक्रम ऐकत आहोत आणि तुमच्यासोबत मी आहे आर जे वनश्री. सावरकरांविषयी आपण बोलतो आहोत. सावरकरांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच, परंतु समाजकार्यातही त्यांचं योगदान वाखाणण्याजोगं आहे. अस्पृश्य आणि उच्चवर्णीय यांच्यामध्ये सामाजिक अभिसरण घडवून यावं यावर त्यांचा जोर होता. अस्पृश्य निवारण चळवळीचा विशेष भर त्यांनी त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये दिलेला आहे. यासाठी त्यांनी स्पृश्य अस्पृश्यांची सहभोजनं, सर्व जातीतील महिलांचं हळदी कुंकवाचे समारंभ, शाळांमधून मुलांचं सहशिक्षण इत्यादी अनेक उपक्रम राबवले होते. हे सर्व करताना त्यांनी सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावं लागलं. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजी शेटकीर या दानशूर सद्गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधले. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका जेव्हा सनातन्यांनी घेतली तेव्हा सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला. गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली आणि धर्मांतरितांना पुन्हा एकदा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा त्यांनी केलं. अशा प्रकारचं समाजप्रबोधन सावरकरांनी त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये केलेलं आहे. सावरकरांविषयी अधिक जाणून घेऊया, त्यांच्या जीवनाविषयी इतर पैलूसुद्धा जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया त्यांच्या काव्यप्रतिभेने सजलेलं एक गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
5: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
4: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
5: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
6: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
5: मग काय करू?
6: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
5: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
6: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वर.

0: आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
1: मित्रांनो, मनस्पर्शी कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मी तुमच्यासोबत आहे आरजे वनश्री। सावरकरांची आज जयंती आहे आणि ही जयंती आज आपण मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये साजरी करतो आहोत। सावरकरांचे अनेक विशेष आपण मघापासून पाहतो आहोत। एक महत्त्वाचा विशेष, खरं तर फार लोकांना हा विशेष माहिती नाही आहे हे मला नक्कीच माहिती आहे। सावरकर हे महान साहित्यिक किंवा कवी होते आपल्याला माहिती आहे, किंवा सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, परंतु मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा सावरकरांनी दिलेलं योगदान पाहण्यासारखं आहे। त्यांनी केवळ मराठीतच नव्हे तर इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत सुद्धा लेखन केलेलं आहे। त्याचबरोबर माझी जन्मठेप या आत्मचरित्राने मराठी साहित्यात एक नवं दालन उघडलेलं आहे। 1857 स्वातंत्र्य समराविषयी आपण मघाशी बोललोच। सावरकरांनी मराठी भाषेच्या शुद्धीसाठी भाषा शुद्धी चळवळ चालवली। त्यांनी परकीय शब्दांच्या आक्रमणापासून भाषेला वाचवण्यासाठी अनेक नवीन शब्द तयार केले। आज आपण पाहतो की आपली मराठी भाषासुद्धा अनेक विविध भाषांमधल्या शब्दांनी मिळून तयार झालेली मराठी आपण आज बोलत आहोत, परंतु नवीन शब्द तयार करणं आणि नुसते तयार करणं नाही तर ते त्या भाषेमध्ये रुजवणं इतकं महत्त्वपूर्ण कार्य सावरकरांनी केलेलं आहे। आज आपण आणि आपल्याला माहिती आहे की यांनी तयार केलेले हे जे शब्द आहेत ते आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले आहेत। त्यांनी टंकलेखनाच्या सोयीसाठी लिपिशुद्धीचाही आग्रह धरला होता। 1938 मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलं होतं आणि साहित्याने क्रांतीला आणि राष्ट्रनिर्मितीला साद घातली पाहिजे असा विचार त्यांनी मांडला होता। सावरकरांनी मराठी भाषेमध्ये दिलेले जे काही शब्द आहेत याविषयी आपण बोलूया। डिरेक्टर या शब्दासाठी दिग्दर्शक ही नवी पारिभाषिक संज्ञा सावरकरांनी योजलेली आहे आणि आज आपल्याला माहितीच आहे की सबंध आपण मराठी भाषेमध्ये दिग्दर्शक ही संज्ञा आपण वापरतो। म्युन्सिपाल्टीसाठी नगरपालिका हा शब्दसुद्धा सावरकरांनी दिला आहे। त्याचबरोबर मेयरसाठी महापौर, लाऊडस्पीकरसाठी ध्वनिक्षेपक, रेडिओसाठी नभोवाणी, डेटसाठी दिनांक, इंटरप्रिटरसाठी दुभाषी आणि इतर असे अनेक शब्द, अर्थात हायस्कूलसाठी प्रशाळा असेल किंवा कॉलेजसाठी महाविद्यालय असेल, फॅकल्टीसाठी ज्ञानशाखा असेल, अकॅडमीसाठी प्रबोधिका, हेडमास्टरसाठी मुख्याध्यापक, प्रिन्सिपलसाठी प्राचार्य, असे अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले आणि मराठी भाषेमध्ये रुजवलेसुद्धा। सावरकरांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं हे योगदान आज आपण पाहतो आहोत। निश्चितपणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। सावरकरांविषयी अधिक जाणून घेऊया, तत्पूर्वी ऐकूया त्यांचं एक गीत।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 144-54 वर संपर्क साधा।
1: मित्रांनो, मनस्पर्शी कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आपण सावरकरांची जयंती आज साजरी करतो आहोत। सावरकरांचे अनेकविध पैलू आपण या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत पाहिले। त्यांच्या साहित्य संपदेविषयी जर बोलायचं झालं तर त्यांची साहित्य संपदा ही अफाट आहे। सावरकरांनी रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना विविध ग्रंथांची निर्मिती केली होती। माझी जन्मठेप, माझ्या आठवणी, तेजस्वी तारे, छत्रपतींचा जय जयकार, शत्रूंच्या शिबिरात इत्यादी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली। त्याचबरोबर कमला हे महाकाव्यसुद्धा त्यांनी अंदमानला असताना लिहिलं होतं। नाटककार सावरकर सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहेत। उशाप हे सावरकरांचे पहिले नाटक। या नाटकाचा गाभा आणि आशय हा अस्पृश्यता निवारण, दलित वर्गाचा उद्धार, जातीपातींचे उच्छेदन, समरस समाजाचे निर्माण हा होता। याचबरोबर संन्यस्त खड्ग हे दुसरं नाटकसुद्धा सावरकरांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं आहे। यानंतर उत्तरक्रिया हे तिसरं नाटक पानिपतच्या युद्धानंतरच्या मराठी इतिहासावर लिहिलेलं नाटक आहे। त्या काळच्या लोकप्रिय पद्धतीप्रमाणेही अर्थातच तीनही नाटकं ही संगीत नाटकं आहेत। कादंबरीकार म्हणून सुद्धा सावरकर आपल्या सर्वांना माहिती आहेत। काळे पाणी आणि मला काय त्याचे या त्यांच्या कादंबऱ्या आत्मानुभव सांगणाऱ्या आहेत। मोपल्याचे बंड ही कादंबरी केरळमधील मलबार जिल्ह्यातील घटनांचा समकालीन वेध घेणारी आहे। याचबरोबर गोमांतक, सप्तर्षी, रानफुले, सावरकरांची कविता, कमला, अग्निजा, मूर्ती दुजीती, सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता, अग्निनृत्य, कुसुमसंचय इत्यादी काव्यसंपदासुद्धा सावरकरांनी मांडलेली आहे। काव्यातून त्यांनी भव्य कल्पना मांडल्या। सावरकरांचा धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्यजी धन्यची तानाजी हा सिंहगडचा पोवाडासुद्धा अत्यंत गाजलेला आहे। बाजीप्रभूचा पोवाडा, चाफेकरनी रानडे यांच्यावर हा फटका प्रसिद्ध आहे। इतिहासकार म्हणून सुद्धा सावरकर लोकप्रिय आहेत। 57 स्वातंत्र्य समर तर आपल्याला माहिती आहेच, पण त्यासोबतच त्यांनी अनेक प्रकारचं

ऐतिहासिक लेखन केलेलं आहे. त्यांचं हिंदू पदपादशाही हे पुस्तक किंवा सहा सोनेरी पाने हा ग्रंथ, याचबरोबर हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे, हा या वाक्याचा प्रतिवाद करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या या वाक्याचा प्रतिवाद करण्यासाठी त्यांनी सहा सोनेरी पानं हा ग्रंथ लिहिलेला आहे. सावरकरांची निबंधामधली सुद्धा संपदा आपण पाहू शकू. एक द्रष्टा विचारवंत म्हणून त्यांनी गरमागरम चिवडा, मराठी साहित्य दर्शन, रणशिंग, विज्ञान आणि समज, क्ष किरणे, गांधी गोंधळ इत्यादी त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. यासोबतच दोन शब्दात दोन संस्कृती या निबंधामध्ये हिंदूंच्या शब्द प्रामाण्यावर, श्रुती स्मृती पुराणोक्तावर त्यांनी कडक टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही बेडी तोडून टाकली पाहिजे आणि प्रयोगक्षम, प्रत्यक्षनिष्ठ, विज्ञाननिष्ठ असे रूप धर्माला दिले पाहिजे अशी मांडणी त्यांची या लेखामध्ये आहे. जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्यूलेख हा लेख सुद्धा सावरकरांनी लिहिला आहे. त्यांच्या निबंधातून जात्युच्छेदक निबंध प्राचीन अर्वाचीन महिला अखंड सावधान असावे हे निबंधसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. सावरकरांची साहित्य संपदा अफाट आहे असं मी मघाशी म्हटलं, याचा प्रत्यय तुम्हाला या माहितीतून निश्चितपणे आलेला असेल. सावरकरांविषयी अधिक जाणून घेऊया, तत्पूर्वी ऐकूया त्यांची काही गीतं.

मित्रांनो, मनस्पर्शी कार्यक्रम थांबवण्याची वेळ झालेली आहे. आपण मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आज सावरकरांच्या जयंतीनिमित्त सावरकरांविषयी जाणून घेतलं. आयुष्याची 83 वर्ष देशसेवेसाठी अर्पण केल्यानंतर सावरकरांनी 1966 आपल्या जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रायोपवेशन अर्थात अन्न पाणी त्यागून मृत्यू स्वीकारावा असा निर्णय घेतला. 26 फेब्रुवारी 1966 रोजी या भारतीय स्वातंत्र्याचा हा धगधगता अंगार शांत झाला. त्यांच्या निधनाने भारताने एक थोर राष्ट्रभक्त, क्रांतिकारक आणि द्रष्टा विचारवंत गमावला, एवढं मात्र निश्चित. मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये आज आपण सावरकरांची जयंती साजरी केली आणि त्याचबरोबर सावरकरांची काव्य प्रतिभासुद्धा अनुभवली. आत्ता वेळ झालेली आहे मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये.

0: happening, baby?
1: श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप. युवा तरंग या कार्यक्रमामध्ये मी व RJ वनश्री आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, गाणं ऐकून तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला विषय हा तरुणाईशी निगडित आहे. अर्थातच युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आपण अनेक विषय जे तरुणांशी संबंधित असतात यावर बोलत असतो. आज मात्र मी काहीशा वेगळ्या विषयावर आणि अर्थातच तितक्याच इंटरेस्टिंग विषयावर तुमच्याशी गप्पा मारणार आहे. काय असेल बरं आजचा विषय याविषयी विचार करा. तोपर्यंत ऐकूया एक गाणं.

मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. मघाशी म्हटलं तसं काही इंटरेस्टिंग गोष्टींविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. काय असेल बरं ही इंटरेस्टिंग गोष्ट? तुम्ही जेनझी हा शब्द ऐकलाय का? अर्थातच जेनझी, मिलेनियल्स, अल्फा, बीटा, जेन अल्फा, जेन बीटा या काही जनरेशन्स किंवा यांच्याविषयी तुम्ही नक्कीच तुमच्या आजूबाजूला ऐकलं असेल. आज आपण जेनझींविषयी बोलणार आहोत. जेनझी म्हणजे नेमके कोण किंवा जेनझींची भाषा नेमकी कशी असते हा आजच्या आपला युवा तरंग या कार्यक्रमाचा विषय असणार आहे. जेनझींच्या भाषेकडे येऊया, परंतु जेनझी म्हणजे नेमके कोण? तर 1997 पासून किंवा 1995 पासून ते साधारणपणे 2011-12 पर्यंत जन्मलेली जी पिढी आहे ती म्हणजे जेनझी पिढी, आणि त्यानंतर जन्मलेली जी पिढी आहे ती जेन अल्फा, आणि आत्ता 2026 पासून पुढे जन्माला जे येणारे आहेत ते म्हणजे जेन बीटा. काय आहे बरं या? बरं, जेनझींच्या आधीची पिढी कोणती? तर जेनझींच्या आधीची पिढी मिलेनियल्स. आज आपण जेनझींविषयी बोलणार आहोत. काय आहेत हे जेनझी, त्यांची भाषा आणि नेमके त्या भाषेतले शब्द आणि त्यांचे अर्थ याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. जेनझींविषयी अधिक जाणून घेऊया, तत्पूर्वी आपण ऐकूया हे एक गाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि तुमच्यासोबत मी आहे RJ वनश्री. झेंझिनच्या भाषेबद्दल आपण मघाशी बोलत होतो. युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आपण आज हा विषय निवडलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक पिढीची एक भाषा असते. झेंझिन नेमके काय वेगळे आहेत आणि त्यांनी ही भाषा का बरं निर्माण केली असेल किंवा का त्यांच्यामध्ये ही भाषा निर्माण झाली असेल, तर याला अनेक सांस्कृतिक संदर्भ आहेत. इंटरनेटवरची भाषा किंवा सोशल मीडिया यांच्या अभिव्यक्तीचं मिश्रण या भाषेमध्ये तुम्हाला दिसून येईल. आजच्या डिजिटल संभाषणांशी अपडेट राखण्यासाठी प्रत्येकाला हे शब्द माहिती असले पाहिजेत, कारण ज्यांचा संपर्क झेंझिनशी येतो त्यांच्या संभाषणामध्ये मला खात्री आहे की त्यांनी हे शब्द नक्की ऐकलेले असतील. पहिला शब्द आहे रिज. रिज म्हणजे आकर्षण किंवा करिश्मा. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रभावित करता किंवा त्याच्याशी फ्लर्ट करता तेव्हा हा शब्द वापरला जातो. यानंतर डेलेल्यू हा शब्दसुद्धा तुम्ही ऐकलेला असेल. जेव्हा एखाद्याच्या अवास्तव अपेक्षा किंवा कल्पना असतात तेव्हा खेळकरपणे हा शब्द वापरला जातो. यानंतर IYKYK हे संक्षिप्त रूप तर तुम्ही नक्कीच सोशल मीडियावर पाहिलं असणार आहे. इफ यू नो यू नो असे या शब्दाचं पूर्ण रूप आहे. विनोद किंवा विशिष्ट संदर्भासाठी या शब्दाचा सुद्धा वापर केला जातो. असे अनेक शब्द तुम्हाला या पिढीमध्ये दिसतील. बेट या शब्दाचा अर्थ आहे ठीक आहे किंवा नक्की. यानंतर अनेक शब्द या पिढीने घडवलेले आहेत किंवा वापरत असते ही पिढी. आणखी एक शब्द आहे जो म्हणजे स्ले. जेव्हा कोणीतरी उत्कृष्ट काम करतो किंवा अद्भुत दिसतं त्यावेळी हा शब्द वापरला जातो. झेंझिनच्या या स्लँग्सविषयी, बरं, या सगळ्या शब्दांना त्यांनी स्लँग ही नवी संज्ञासुद्धा निर्माण केलेली आहे. झेंझी स्लँग्सविषयी आपण अधिक जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया ही तरुणाईशी निगडीत काही गाणी.

मित्रांनो, युवा तरंग कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि तुमच्यासोबत मी आहे आरजे वनश्री. आपण जेनझींच्या भाषेविषयी बोलत होतो. जेनझी आणि जेन अल्फा या पिढीतील तरुण एकमेकांशी बोलताना जे अनेक वेगळे शब्द किंवा शॉर्टफॉर्म्स वापरतात याविषयी आज आपण बोलतो आहे. मघाशी आपण जो रिज शब्द पाहिला, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा रिज या माफ करा, करिश्मा ह्या त्याचा अर्थ असा आपण मगाशी म्हटलं, याचा अर्थ असा आहे स्टाईल किंवा ॲट्रॅक्टिवनेस किंवा आकर्षकपणा असं आपण ज्याला म्हणू शकतो. यानंतर अनेक शब्द जेनझी पिढीने अंमलात आणलेले आहेत आणि त्यांचा मेरियन वेबस्टर या डिक्शनरीमध्ये सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. मुळात जेनझी म्हणजे काय तर झूमर्स, मिलेनियल्सच्या नंतरचे आणि अर्थातच मगाशी म्हटलं तसं जेन अल्फाच्या आधीचे, ही पिढी म्हणजे जेनझी पिढी. काय बरं या पिढीची वैशिष्ट्ये आहेत तर या पिढीला सोशल मीडिया पूर्वीचं जग माहितीच नाही आहे. ही पिढी मुळातच जन्माला आली आणि त्यानंतर या पिढीने सोशल मीडिया किंवा इंटरनेट ही सगळी क्रांती ऐकलेली आहे, अनुभवलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या जगण्यामध्ये किंवा त्यांच्या भाषेमध्ये अशा पद्धतीचे शॉर्टफॉर्म्स विकसित झालेले आहेत. जेन अल्फा ही संपूर्णपणे इंटरनेटच्या जगामध्ये मोठी झालेली पिढी आहे, त्यामुळे या दोन्ही पिढ्यांमध्ये काही स्लँग्स आपल्याला हे ऐकायला मिळतात. मघाशी या काही स्लँग्सविषयी आपण बोललो, आत्तासुद्धा मी काही स्लँग्सविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. एक हा शब्द तुम्ही या पिढीच्या तोंडून ऐकला असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक आलेली किळस दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मुळामध्ये हा सायकोलॉजी क्षेत्रातला शब्द आहे, परंतु आत्ता जेनझींनी तो लोकप्रिय केलेला आहे. याचबरोबर अनेक शॉर्टफॉर्मसुद्धा तुम्ही ऐकले असेल. सस हा शब्द अर्थात सस्पिशियस याचा शॉर्टफॉर्म आहे आणि तो त्याच अर्थाने वापरला सुद्धा जातो. नो कॅप हा शब्द मी खोटं बोलत नाही या अर्थाने वापरला जातो. आफ्रिकन अमेरिकन समुदायामध्ये किंवा कॅप घालणाऱ्या हिपहॉप कम्युनिटीमधून हा शब्द आला असं मानलं जातं. इतरही अनेक शब्दांचे काही शॉर्टफॉर्म्स या जेनझी पिढीने तयार केलेले आहेत. याविषयी आपण बोलूया, तत्पूर्वी ऐकूया एक गाणं.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्यघर.
2: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार, हे सुद्धा ब्लॉक. यार, कितीदा ब्लॉक करू?
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
3: मग काय करू?
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस, फक्त काही सेकंदांचं काम.
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
5: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. आपण जेनझींच्या भाषेबद्दल बोलतो आहोत. मगाशी काही शॉर्टफॉर्म्स आपण पाहिले, त्याचप्रमाणे आत्तासुद्धा काही शॉर्टफॉर्म्स मी तुम्हाला सांगणार आहे. लोल म्हणजे लाफ आउट लाऊडचा शॉर्टफॉर्म. या आधीची पिढी फक्त चॅटमध्ये लिहिताना वापरत होती, परंतु या पुढची पिढी अर्थातच जेनझी आणि जेन अल्फा लॉल म्हणत तो संभाषणातसुद्धा वापरू लागली आहे. याचबरोबर ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स अर्थात GOAT हा शॉर्टफॉर्मसुद्धा तुम्ही तुमच्या आजूबाजूला नक्की पाहिला असेल. यानंतर OOTD अर्थात आउटफिट ऑफ द डे, आपण परिधान केलेला जो काही पोशाख असेल त्याविषयी सांगताना ही पिढी OOTD हा शॉर्टफॉर्म वापरते. याचबरोबर IRL अर्थात इन रियल लाईफ याचा हा शॉर्टफॉर्म. त्याचबरोबर NGL म्हणजे नॉट गॉना लाय, म्हणजेच खोटं बोलू नका. NMH नॉडिंग माय हेड अशा पद्धतीचे शॉर्टफॉर्म्स ही जेनझी पिढी आपल्या संभाषणामध्ये वापरते. जेनझींच्या भाषेवरून अनेकदा त्यांची चेष्टा केली जाते किंवा याचे काही ऑनलाईन मीम्ससुद्धा तुम्ही पाहिले असतील, परंतु ही भाषा डिजिटलायझेशन नंतर निर्माण झालेली भाषा आहे हे या भाषेचं वैशिष्ट्य आपल्याला निश्चितपणाने सांगता येतं. जेनझींबद्दल अधिक जाणून घेऊया, त्यापूर्वी ऐकूया एक गीत.

मित्रांनो, जेनझिनच्या भाषेबद्दल तर आपण ऐकलं, परंतु या जेनझिनच्या मनात नेमकं काय चाललं आहे याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नातेसंबंधांविषयी ही पिढी नेमका काय विचार करते आणि नातेसंबंध जगत असताना त्यांना सुद्धा या पिढीने काही संज्ञा, काही परिमाणं दिलेली आहेत. याविषयी गप्पा मारण्याअगोदर ऐकूया हे एक गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.
3: हर घर सूर्य घर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि तुमच्यासोबत मी आहे आरजे वनश्री. आपण जेनझिनविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत. मघापासून आपण जेनझिनच्या शब्दार्थांविषयी किंवा त्यांच्या डिक्शनरीविषयी बोललो, आता मात्र मी तुम्हाला त्यांच्या मनामध्ये डोकावणार आहे. तरुणाईच्या या प्रेमाची भाषा काहीशी वेगळी आहे. आजची तरुणाई व्यक्त होण्याची भाषा जशी वेगळी आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या नात्यातल्या भावना, गुंतागुंत आणि अपेक्षासुद्धा काहीशा वेगळ्या आहेत. आधीच्या पिढ्यांनी ज्या पद्धतीने आपल्या जोडीदाराकडे पाहिलं नाही, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आजची ही पिढी आपल्या जोडीदाराकडे पाहते आहे. त्यांच्या नात्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी आहेत किंवा काय त्यांच्या नात्यांची गुंतागुंत आहे हे मी तुम्हाला सांगेन. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुंदर असं गीत.

इश्क हसा एटम वाहम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे गंगू तार

मित्रांनो, झेनझेनच्या नात्यातल्या गुंतागुंतीविषयी आपण बोलत होतो. तुम्ही यापूर्वी घोस्टिंग, ब्रेड क्रम्बिंग किंवा सिच्युएशनशिप, बेंचिंग हे सगळे शब्द ऐकलेत का? हे सगळे शब्द या झेनझी पिढीच्या नाते संबंधाशी किंवा जोडीदाराशी संबंधित आहेत. आजकाल तरुणांमध्ये घोस्टिंग हा शब्द जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुमचा जोडीदार अचानक संवाद थांबवतो आणि कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण न देता नात्यातून बाहेर पडतो. या प्रकाराला झेनझेनने घोस्टिंग असा शब्द वापरतात. याचबरोबर ब्रेड क्रम्बिंग म्हणजे काय? तर ब्रेड क्रम्बिंग म्हणजे अशी परिस्थिती जिथे जोडीदार खूप सौम्य अपेक्षा ठेवतो, तुमच्याकडे थोडंसं लक्ष देतो, परंतु कधीही नात्यामध्ये वचनबद्ध होत नाही. ज्यांना नातेसंबंधाची तीव्र इच्छा आहे त्यांच्यासाठी हे ब्रेड क्रम्बिंग मात्र धोक्याचं ठरू शकतं. बेंचिंग म्हणजे काय? तर जेव्हा नात्यात तुम्हाला कोणीतरी अधांतरी ठेवतं किंवा पर्याय म्हणून पाहतं, अशा वेळेला झेनझी या सिच्युएशनला बेंचिंग असं म्हणतात. एखादी दोन व्यक्तीमधले पर्याय जेव्हा ठेवले जातात तेव्हा बेंचिंग ही पारिभाषिक संज्ञा वापरली जाते. याचबरोबर सिच्युएशनशिप हा शब्दसुद्धा झेनझेनमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये पूर्ण मैत्रीसुद्धा नाही आणि पूर्ण वचनबद्धतासुद्धा नाही, म्हणजे मैत्रीच्या थोडंसं पलीकडे आणि प्रेमाच्या थोडंसं अलीकडे असं हे क्षेत्र, अशा पद्धतीचं नातं म्हणजे सिच्युएशनशिप. त्याचबरोबर झोम्बिंग हा शब्दसुद्धा तुम्ही तुमच्या या झेनझेनमध्ये ऐकला असेल, आजूबाजूच्या झेनझेनमध्ये हा ऐकला असेल. झोम्बिंग म्हणजे काय? तर ज्या वेळेला कोणीतरी घोस्टिंग केलेलं आहे आणि काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी पुन्हा एकदा तुमचा तोच जोडीदार तुमच्याकडे पुन्हा येत असेल तर त्यावेळेला त्याला झोम्बिंग म्हटलं जातं. हे अशा प्रकारचे शब्द झेनझेनने त्यांच्या नातेसंबंधाबाबतच्या सगळ्या प्रक्रियेसाठी वापरलेले आहेत असं आपण म्हणूया. आजचा हा विषय नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल असं याची मला खात्री वाटते आहे. तरुणाईविषयी जाणून घेऊया, परंतु युवा तरंग या कार्यक्रमामध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे. एक छानसं गाणं ऐकूया आणि युवा तरंग हा कार्यक्रम इथेच थांबवूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप. रंजक सफर या कार्यक्रमामध्ये मी RJ वनश्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज कुठली सफर आपण करणार आहोत हे मला तुम्हाला गाण्यातून सांगायचं आहे.

मित्रांनो, रंजक सफर या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नेमकं कशाविषयीची सफर करणार आहोत याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. वृक्षांची सफर, अर्थात प्राचीन वृक्षांची सफर. मी आज या रंजक सफर कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही प्राचीन वृक्षांविषयी माहिती सांगणार आहे. प्राचीन वृक्षांविषयी जाणून घेण्याअगोदर या वृक्षाची प्राचीनता नेमकी काय आधारे मोजली जाते असं तुम्हाला वाटतं? मित्रांनो, आपण आपलं वय आपल्या जन्मतारखेनुसार मोजत असतो, बरोबर? परंतु वृक्षांच्या बाबतीत ही गोष्ट काहीशी वेगळी आहे. मृत वृक्षाची वय किंवा मृत वृक्षाचं वय आपल्याला मोजता येतं, कारण ते वय मोजण्यासाठी आपल्याला त्याच्या खोडाचा आधार घ्यावा लागतो. कशा पद्धतीने या प्राचीन वृक्षांची गणना केली जाते किंवा त्यांची वर्षगणना कशा पद्धतीने केली जाते याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, रंजक सफर हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. माझ्यासोबत मी आहे आरजे वनश्री. मघाशी आपण प्राचीन वृक्षांविषयी बोललो. वृक्षांची प्राचीनता मोजण्याच्या अभ्यासक्रमाला डेंड्रोक्रोनॉलॉजी असं म्हटलं जातं. घनदाट जंगलामध्ये वाढणाऱ्या वृक्षांचं वय अनेक वेळेला हजार किंवा त्याच्या पटीतही असू शकतं. थोडक्यात, हजारो पावसाळे पाहणारे वृक्षराज आजही अमेरिका, आफ्रिका, ॲमेझॉनच्या जंगलामध्ये सुखाने नाचताना आपल्याला दिसत आहेत. वृक्षांचं वय नेमकं कसं काढलं जातं हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. नैसर्गिक वातावरणामध्ये आढळणाऱ्या प्राणी पक्ष्यांचं वय मोजण्यासाठी त्यांचे जखमी अथवा मृत कलेवर वापरलं जातं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी मघाशी म्हटलं तसं वृक्षांच्या बाबतसुद्धा हीच पद्धत अवलंबली जाते. प्राणी पक्षी जलचर यांचं वय मोजण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांचं मृत कलेवर लागतं त्याचप्रमाणे वृक्षकुळाचं वय मोजण्याचं तंत्रज्ञान वेगळं आहे. जंगलातल्या मृत वृक्षाचा बुंधा त्याचं वय काढण्यासाठी उपयोगात आणतात. वृक्षाला जन्मतारीख असते का? तर हो असते, पण ही कशा पद्धतीने काढली जाते याचं तंत्र काहीसं वेगळं आहे. ते तंत्र नेमकं काय आहे हे जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया एक गीत.

मित्रांनो, रंजक सफर या कार्यक्रमामध्ये आपण प्राचीन वृक्षांच्या बाबत बोलतो आहोत. प्राचीन वृक्षांचं वय काढण्याची एक पद्धत जी मी आज तुम्हाला सांगणार आहे, मृत वृक्षाच्या बाबत वाढचक्रांवर आधारलेली पद्धत वापरामध्ये आहे. या पद्धतीमध्ये मृत वृक्षाच्या मुख्य खोडाचा जमिनीलगतचा समांतर छेद घेतला जातो. त्या खोडाच्या छेदाचा भाग साफ करून भिंगांच्या सहाय्याने मध्यभागापासून ते कडेच्या दिशेपर्यंत पसरलेली पिवळसर आणि तपकिरी रंगाची चक्रे मोजली जातात. प्रत्येक वृक्ष त्याच्या एका वर्षाच्या कालखंडात एक मोठा फिकट पिवळसर पट्टा त्याच्या आतल्या बाजूस म्हणजेच खोडाच्या आतल्या बाजूस तयार करत असतो आणि त्याचबरोबर त्याला जोडून तपकिरी रंगाचा दुसरा लहान वर्तुळाकार पट्टा बाहेरच्या बाजूस तयार करत असतो. या दोन्हीला मिळून एक वार्षिक वाढचक्र असं म्हणतात. यातील प्रत्येक वर्षीचं नवं चक्र हे बाहेरच्या बाजूस तयार होत असतं. वृक्ष वाढत असताना ही बाहेरची वर्तुळाकार चक्र आतील वाढचक्रांना मध्यभागाकडे ढकलत असतात. नवी चक्र बाहेरच्या बाजूस तयार होत असल्याने त्याचे व्यास हे अर्थातच जुन्या वाढचक्रांपेक्षा मोठे दिसतात. संथ डोहात टाकलेला एक लहानसा खडक व त्यानंतर निर्माण होणारी वलये या पद्धतीने त्या खोडाचा जो समांतर केलेला आडवा छेद आहे तो आपल्याला दिसतो. हे वर्णन वाढचक्रांची जशी संख्या वाढू लागते त्याचप्रमाणे वृक्षाच्या खोडाचा घेरसुद्धा मोठा होऊ लागतो. वृक्षाच्या मध्यभागी दबलेला लालसर गोलाकार भाग अनेक चक्रांनी तयार झालेला असतो आणि तो अतिशय कठीण असतो. वृक्ष ताठमाने उभा असतो तो याचमुळे. या वाढचक्रांच्या बेरजेवरून आपल्याला वृक्षाचं वय काढता येतं, परंतु यासाठी मृत वृक्ष असावा लागतो. वृक्ष जिवंत असताना सुद्धा त्याचं वय मोजलं जाऊ शकतं ते कशा पद्धतीने याविषयी जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया एक गाणं. विकसित भारत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, रंजक सफर हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. मी आहे आरजे वनश्री आणि आपण प्राचीन वृक्षांच्या वयमोजणीबाबत बोलत होतो. मघाशी आपण मृत वृक्षाच्या वयाविषयी बोललो, तसंच जिवंत वृक्षाचं वय मोजण्यासाठी सुद्धा एक सोपी पद्धत गणिती सूत्रावर आधारलेली आहे. यामध्ये वृक्षाच्या खोडाचा परीघ जमिनीपासून सुमारे 1.5 मीटर उंचीवर मोजतात आणि नंतर प्रयोगशाळेमध्ये त्याच वृक्षसमूहामधील एखाद्या वृक्षाच्या खोडाच्या छेदावरील वाढचक्रांच्या सरासरीशी याची तुलना केली जाते आणि या गणिती सूत्रावरून जिवंत वृक्षाच्या खोडामध्ये नेमकी किती वाढचक्र असू शकतील यानुसार त्याच्या वयाचा अंदाज बांधला जातो. यावरून मिळणाऱ्या वाढचक्राच्या संख्येवरून आपण निवडलेल्या वृक्षाचं वय निश्चितपणे काढू शकतो. परंतु या वृक्षामध्ये त्या प्राचीन वृक्षाचं वय समजण्यासाठी त्याच्या कुठल्या तरी भाऊबंदापैकी कुणाचा तरी मृत्यू आवश्यक असतोच. तिसरी सुद्धा पद्धत अधिक महत्त्वाची आहे, ती वैज्ञानिक तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. ही पद्धत म्हणजे रेडिओ कार्बन डेटिंग पद्धत. ही पद्धत मृत वृक्षाबरोबरच प्राचीन वृक्षासाठीही वापरता येते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमधील कार्बनचे काही अणू हे 14 अणुभार असणाऱ्या कार्बन 14 या किरणोत्सारी अणूंच्या स्वरूपात असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमधील कार्बनची वृक्षाकडील सक्रिय पेशीतील कार्बनबरोबर देवाणघेवाण होत असते, त्यामुळे वृक्षांच्या या सक्रिय पेशीत कार्बन 14 हे समस्थानिक नेहमीच अस्तित्वात असते. जेव्हा या अशा पेशी सक्रिय राहत नाहीत तेव्हा मात्र कार्बन 14 अणूंची ही देवाणघेवाण थांबते आणि त्यानंतर त्या भागातले आत्तापर्यंत स्थिर राहिलेले कार्बन 14 अणूंचे प्रमाण त्याच्या किरणोत्सारी हासामध्ये कमी होऊ लागते. यानुसार लाकडातील कार्बन 14 प्रमाण मोजून त्या लाकडाचं वय काढणं शक्य होतं. प्राचीन जिवंत वृक्षाच्या बाबतीत त्याच्या खोडाच्या मध्यभागातील पेशी या वृक्षाच्या सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या असतात आणि त्या सक्रिय राहिलेल्या नसतात, त्यामुळे प्राचीन वृक्षाच्या खोडावर छिद्र पाडून त्याच्या मध्यभागातील काही पेशी काढून घेतल्या जातात व रेडिओ कार्बन पद्धतीने त्या वृक्षाचं वय काढता येतं. प्राचीन वृक्षाच्या मध्यभागाचं हे वय म्हणजेच ते त्या वृक्षाचं वय ठरतं. अशा पद्धतीने प्राचीन वृक्षांची वयमोजणी केली जाते. नेमके कुठले कुठले प्राचीन वृक्ष सध्या अस्तित्वात आहेत याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया हे एक गाणं.

मित्रांनो, रंजक सफर हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात आणि मी आहे तुमच्यासोबत आरजे वनश्री. आपण प्राचीन वृक्षांचं वय कसं काढायचं याविषयीची माहिती घेतली, परंतु आता मी तुम्हाला प्राचीन वृक्षांविषयी सांगते आहे. गेल्या 5-6 वर्षांमध्ये जगामध्ये अनेक प्राचीन वृक्ष आपल्याला सापडलेले आहेत. त्यामध्ये कॅलिफोर्नियाच्या जंगलात 2013 सापडलेला वृक्ष हा 5062 वर्षांचा पाईन वृक्ष आहे. त्याचबरोबर 2008 स्वीडनमध्ये सापडलेला स्प्रूस जातीचा 8000 वर्षे जुना सूचीपर्णी वृक्ष आहे, याचा उल्लेख जरूर करायला हवा. कॅलिफोर्नियातील श्वेत पर्वतरांगांमध्ये सूचीपर्णी गटातील हजारो प्राचीन वृक्षांची गर्दी आहे. त्यांचं वय सरासरी जराच काढलं तर ते 7000 ते 9000 वर्षे आहे. जगामधील सर्वात प्राचीन वृक्ष हा ऑस्ट्रेलियातील टास्मानिया प्रांतात आढळला आहे. सूचीपर्णी गटातील या वृक्षाचं वय हे 10000 सुद्धा अधिक आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पृथ्वी तलावरील अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमधील घनदाट जंगलात अनेक प्राचीन वृक्ष आढळतात. युरोपमधल्या हिमयुगाच्या आधीसुद्धा, म्हणजेच 10000 वर्षांपूर्वी, तेथे अनेक प्राचीन वृक्ष होते आणि आजही त्यांचे अवशेष आपल्याला सापडत आहेत. प्राचीन वृक्षांमध्ये अपुष्प म्हणजेच सायपेरस, ख्रिसमस वृक्ष यासारख्या सूचीपर्णी वृक्षांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. स्वीडनमध्ये 2004 जेमतेम 5 मीटर उंचीचा एक ख्रिसमस वृक्ष सापडला. ओल्ड टिस्को या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाच्या मुळांचे वय रेडिओ कार्बन डेटिंग पद्धतीने जेव्हा काढलं तेव्हा त्याचं वय हे 9550 वर्ष इतकं आढळलं. याचाच अर्थ या वृक्षाची मुळं हजारो वर्षांपासून नवीन खोडाची निर्मिती करत होती. खोड 600 जगत होतं आणि ते मृत झाल्यावर, म्हणजे जमिनीमधील मुळापासून नवीन खोड वर येत होतं. आज आपण उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर प्रचंड बर्फ आढळतो, पण तेथे सापडलेल्या प्राचीन वृक्षांच्या अवशेषांच्या वाढचक्रांचा अभ्यास करताना असं आढळलं की पूर्वी या भागामध्ये घनदाट जंगल होतं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेली माहिती तुम्ही अत्यंत समरसतेने ऐकता आहात हे मला माहिती आहे. याच माहितीवरून आत्ता मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. माझी जर का माहिती तुम्ही नीट ऐकली असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देता येईल. माझा प्रश्न असा आहे, सर्वात प्राचीन वृक्ष कोणत्या खंडामध्ये आपल्याला आढळलेला आहे? मी आत्ता तुम्हाला जी माहिती सांगितली या माहितीमध्ये या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणाने होतं. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते आहे आणि तुम्ही मला त्या प्रश्नाचं उत्तर जरूर सांगा. पुन्हा एकदा प्रश्न विचारते आहे, सर्वात प्राचीन वृक्ष आपल्याला कुठल्या खंडामध्ये सापडतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टेलिफोनद्वारे मला कळवू शकता आणि तोपर्यंत आपण हे गाणं ऐकू.

मित्रांनो, रंजक सफर हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. मी तुम्हाला कार्यक्रमामध्ये एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न म्हणजे, जगामधला सर्वात प्राचीन वृक्ष तुम्हाला कुठल्या खंडामध्ये आढळतो? या प्रश्नाचं उत्तर अनेक श्रोत्यांनी दिलेलं आहे. सर्वात आधी मी तुम्हाला उत्तर सांगते. या प्रश्नाचं उत्तर आहे, जगामधील सर्वात प्राचीन वृक्ष हा ऑस्ट्रेलियातील टास्मानिया प्रांतामध्ये आढळलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये मोरेश्वर धायमोडकर, नीलम राणे, विकास चिरमेरकर आणि मंगला शेठ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेले श्रोते आहेत, माधवी जोशी, संतोष शिंदे, अरविंद पेठे, प्रमोद राऊत, मुकेश उमरे, मंगेश मागरे, सुशीला गावकर, त्याचबरोबर स्मिता, दीपाली विचारे आणि शुभलक्ष्मी या सर्व श्रोत्यांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया खंड हे उत्तर मला इथे फोनद्वारे कळवलेलं आहे. मित्रांनो, आत्ता वेळ झालेली आहे रंजक सफर इथेच थांबवण्याची. तुम्हाला आजचा रंजक सफर कार्यक्रम कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. यानंतर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.

0: डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भाव भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईद निमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत. तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून माल वाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँ से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र स्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोता आमचे कार्यक्रम ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:30:40 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी. दादराचे बोल आहेत भीगी जाऊ मे पिया बचाए कैसे. सावनचे बोल आहेत तुम बिन विदेशी फियर वा कैसे काटे बरसात. कजरी बोल आहेत बैरी काटे सताए. यांना साथ संगत अशी आहे तबल्याची साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काठे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, नंतर सा

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास, आणि रात्री 10 गोविंदराव दंताळे यांचं गायन राग जोगिया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची.